0: yang qing yang jiu bu ge ka bu ne lin yin yang zhu bu jiu de mo yin na
1: o de mo yin
0: de mo zhu bu sa jia gang zi yin
1: ma a chu lu ge yin
0: chu lu ge
1: ao de
0: niang a chu se le wei a gu ge
1: wei gu ge
0: zhu bu niang a chu se le
1: cai rong se le
0: cai rong अरे तो पछेरन ते अंगले से ना आशिक तो न गास से चंद्र ने तोवा गंगा को जो चेरे जियों को तोवा तुम मुझ को खेत गंदे को
1: न्या
0: आथंग थंग ना जामी आथंग लिगा जमी जकल अकोगा
1: कोगा
0: दजगा छ जो Топу капыр гы дарты гыранды цыгэд гыма сагыр келдім на гыр цыгэд гыу гычи капыр гы дарты калан жуғаны мұна? Оле капыр гы дарынды тықамалына нюнго? Ятани чуа тұңымы кет цыгыри тұжыға чыгче чуа нюа мұ нюнго? Чуа нюа мұң чуа қылан жуң гынаны чуа зыңды гу? Алан кесір жау яб кыняңа часек, ем кыняңа часек, ұрта кыняңа часек, қар кыняңа часек, тұрта ғани омын. Алан кесір жау яб сар.
1: Яб сар? Тағы часек сон?
0: Яб, ем, ұрта, қар.
1: Ем маң ғыза.
0: Мәрі, ем маң ғыза, яб?
1: Yav
0: Sanglun Ya hta? Hta-shchanggul yirwa Yang kwar? Kwar sangdik tukci re Kesar jau yav yina sanglun yam gaza hta-shchanggul Kwar sangdik tukci tere la Re, towa nyomu lantam nuha changgik Ya towa aksamba munyungo? Ndoong kama gangtri kangang ra? Mal ndoong kama gangtri gita se ka?
1: Si go?
0: Ya ndoong kama gangtri ku kangang ra?
1: Samu gang.
0: Samu gang.
1: Pomburu gang. Ma
0: kama gang. Pomburu gang. Ma, tani?
1: Mani gharab gang.
0: Mani gharab gang, tani?
1: Kaar, tati gang
0: ta. Avja tsi tang ta.
1: Pomburu gang.
0: Marzagan. Самиинда Самиинда зонгкынгын нагынавкы
1: А доко А Охай мерэтэ
0: нака Кандызы Чу капырга жакта калганы жогуни чырма саги эндени
1: Дару масагы
0: Нама саги чуте чы горзги ок А
1: та сага
0: Я та сага А Чунджи на
1: ондар
0: па? Чунджи на? Оле. Ара. Я дзамбу сад гахкаран авжан зы?
1: Дзамбу... ...кэсун... ...бэцэн.
0: Цар я?
1: Бэцэн гахкавж.
0: Чэсун дэбцэн гахкаварна, ара?
1: Ари.
0: Лока на ондар, эла зи?
1: О.
0: Лока на ондар, го. Дзамбу чэсун дэбцэн гахкаран дэ лока чанан зундана, та ярлон цунгу шэн их гача гэ тангсэ гу нондан авжан ока? Yeah. Tani tawaan da ndiga sunu chawa se tang, tawa joa manyung go, ngao manyung go.
1: Uh-uh.
0: 저 ngaw mo du ko kambam shamba glang ger jetsil gnam sim kang ger
1: ne cho pa chig
0: tani
1: a ta ga ta jump ka chig
0: jump ka tani
1: ta ga ta tsug tsug in jer pa ta
0: tsug tsug
1: a le
0: de a me tu cho pa jump ka tsug tsug ta chor
1: o le
0: dan jump ka na ma de dev ji go
1: ओ
0: या ओ या ओले देवरी रा तग दबरा मे तो छोपा तो छोरेगो
1: या
0: या या चिताज कोनी चरता नो तरका खि गया
1: मोना
0: डोंक म गंटक नंग खर्ज चरता नो तो खि ग
1: मारकम गंती जवा
0: दे मारकम गंती ता आ
1: पोंबुर कं सामो गं मारथा गं मनिगराब गं
0: ཁྱི
1: ཁྱི ཕྱི
0: ཁྱི ཕྱི
1: ཁྱི ཕྱི མ
0: ཁྱི མ ར མ ར ཏ མ ཁྱི གང